विचारे गामन तदनु जति सती संतोखी गामन तदनु वीर करारे गामन तदनु पंडित पढ़न रखीश्वर

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु

वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु

होहे अचिंत बसे सुख नान सा संग रास हर नाम संभाल छाड़ सियाण सगली मना सा संग पावे सज तना हर पूंजी संज करो व्यवहारी हाँ सुख दर्ग जयकार सर्व निरंतरे को दे कव नानक जाके मस्त कलेख एको जाप एको सलाहे एक सिमर एको मन आहे एक के गुण गाओ नंत मन तन जावे एक भगवंत एको एक करिया पूर्ण पूरे प्रभ व्याप

कर्म भूमि मेर केते केते धूप देश केते इंद चंद सूर केते केते मंडल देश केते सिद्ध बुद्ध नाथ केते केते देवी वेश केते देव दान मुन केते केते रतन समुंद केतिया खाणी केतिया बाणी केते पात नरिंद

प्रभ साचे सेती रंग रंगेती लाल भई मन मारी नानक साच वसी सुहागण फिर स्यों प्रीत प्यारी।

सच्चे तेरे करणे सर विचार, सच्चा तेरा अमर सच्चा दीवान, सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान, सच्चा तेरा कर्म सच्चा निशान, सच्चे

साचे साहिब साहब गुण अवगुण सब है सुहा करता सब को तेरा जोर एक शब्द विचार ये जा तू ता क्या होर राहो जाए पछ सुहागणी तुसी रावया किन्नी गुणी सहज संतोख सिगा।

जहाय रव तन सुचा सुवाके जिसमें साचा नाव पै सच राति देह देवा सच सुहाओ सच नद निहालिय वर्ण पावे ताओ सच ते पवन प्या पवन ते जल होय जल ते त्रिपुण साध्या घट घट जोत समोए।